मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं कर्दमंत्रंत पपीलते साग्रं लघंत पिंगं साग्रं लघंत पिंगं तं प्रकाश अंधकह साध संगेण शिवरं गोविंद साध संगेण शिवरं।